0: Ich heiße Elif und bin 14 Jahre alt. Ich komme aus der Türkei und bin seit 2 Jahren in Deutschland. Ich spreche Türkisch und Deutsch. Grüßen möchte ich meinen Vater Kasım und meine Oma Fedila. Benim adım Elif, 14 yaşındayım, Türkiye'den geliyorum ve 2 yıldır Almanya'dayım. Ben Türkçe ve Almanca konuşabiliyorum. Babam Kasım'a ve anneannem Fedila'ya sevgiler gönderiyorum.
1: Ich heiße Elif, bin 15 Jahre alt und seit 6 Monaten in Deutschland. Mein Hobby ist Fußball. Ich grüße meinen Papa und meinen Onkel Vitali in der Ukraine. Jetzt kommt das auf Ukrainisch. Я Ілля, мені 14 років. Я живу у Німеччині 6 місяців. Моє хобі – футбол. Велике вітання моєму татові та моєму дядьку Віталію із України.
2: मेरा नाम नूर है और मैं 10 साल की हूँ। मैं पाकिस्तान से आई हूँ और मुझे यहाँ पे रहते हुए 5 महीने हो गए हैं और मैं उर्दू इंग्लिश डच बोलती हूँ और मेरी तरफ से मेरी पाकिस्तानी फ्रेंड्स कजन्स को सलाम। 10वां उर्दू उंड हाइस। मेरा नाम है इस नूर बिन सिंधियागयाल उन खामे आउस पाकिस्तान। Seit 5 Monaten lebe ich in Deutschland. Ich spreche Urdu, Englisch, Deutsch. Und grüßen möchte ich meine Freunde, meine Cousin in Pakistan.
3: Hi, mein Name ist Adrian. Ich bin in der 10. Klasse in der Schikatrialschule in Backnang und mein Liedwunsch wäre 194 Länder von Mark Foster. Und damit grüße ich alle Lehrkräfte und Mitarbeiter dieser tollen Schule. Und da wir das Thema Sprache haben, übersetze ich das mal auf Englisch. Hi, my name is Adrian. I'm in the 10th grade of the Schickert Realschule in Backnang. And my song request would be 194 Länder von Mark Foster. And with that, I would greet every teacher and everyone that is part of the greatest school on earth.